0: सुरेन के साथ ओनली ऑन मिर्ची इट्स हॉट 98.3 Mirchi. It's hot. Top 20. Suren ke saath only on Mirchi. It's hot.
1: Number 70.